0: सुठी तव्हां असांखे एॾो सुठो लोकगीत ॿुधायो ऐं सिंध जे प्रति पंहिंजो प्रेम आहे उजागर थी रहियो आहे. वंदना, तव्हां सां ॻाल्हाए असांखे जाम सुठो लॻियो ऐं तव्हांजी मोकलूं, तव्हांजी छुटियूं एंजॉय करो.
1: ऐं हाणे मज़ो माणूं था हिन बाल गीत जो.
2: आयो आयो आयो यारो मुल्क सॼे में नाले वारो.